0: ആകാശവാണി കോഴിക്കോട് 438.6 മീറ്ററിൽ 684 കിലോഹെർട്സിൽ മധ്യാഹ്ന പ്രക്ഷേപണം ആരംഭിക്കുന്നു. ഇപ്പോൾ ഹിന്ദിയിലും തുടർന്ന് ഇംഗ്ലീഷിലും വാർത്തകൾ. ഡൽഹി റിലേ.
1: നമസ്കാർ. ആകാശവാണി സമാചാർ കെ സാത്ത് മേ സർ ഫിറോസി. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रांस और स्लोवाकिया की यात्रा के पहले चरण में फ्रांस के नीस पहुंच गए हैं. श्री मोदी G7 शिखर सम्मेलन में भाग लेंगे. वे फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों के साथ द्विपक्षीय वार्ता करेंगे. नीस में प्रधानमंत्री

0: പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇന്ന് 6:40 മുതൽ ICC വനിതാ 2020 ലോകകപ്പ് ക്രിക്കറ്റ് മത്സരത്തിൽ ഇന്ത്യയും പാകിസ്ഥാനും തമ്മിൽ ബിർമിംഗ്ഹാമിലെ എഡ്ജ് ബസ്റ്റൺ സ്റ്റേഡിയത്തിൽ വെച്ച് നടക്കുന്ന മത്സരത്തിന്റെ തത്സമയ പ്രക്ഷേപണം കേൾക്കാം. ആകാശവാണി കോഴിക്കോട്. ഇപ്പോൾ കേൾക്കാം ഹിന്ദി പാഠം.
1: ആകാശവാണി കോഴിക്കോട് ഹിന്ദി പാഠം.
2: പ്യാരേ ശ്രോതാവോ, ആജ് കാ ഹിന്ദി പാഠ് കാര്യക്രം മേ ആപ് സഭി കാ സ്വാഗത് ഹെ. ആജ് കാ പാഠ് ലേ രഹാ ഹെ ഡോക്ടർ ചന്ദ്രമോഹൻ കെ. പാഠ് പഠ് രഹാ ഹെ ബാലശങ്കർ പ്രതീക്ഷ.
3: നമസ്തേ സർ. നമസ്തേ. മേ ഡോക്ടർ ചന്ദ്രമോഹനൻ കെ, പോയിൽക്കാവ് ഹയർ സെക്കൻഡറി സ്കൂൾ കെ ഹിന്ദി അധ്യാപക ഹും. അച്ഛ, ആപ് സബ് അപ്ന പരിചയ ദോ.
4: മേ ബാലശങ്കർ ഹും.
5: മേ പ്രതീക്ഷ ഹും.
3: അച്ഛ, ആപ് സബ് ടീക് ഹേ നാ?
5: ഹാ ജി.
3: ആജ് ഹം കക്ഷ ശുരൂ കരേ. പിച്ചലേ ദിൻ ഹം ലോഗോ നേ സഗ്യാ പർ ചർച്ച കിയാ താ ഓർ സഗ്യാ കെ ഭേദോ പർ ഭി ചർച്ച കിയാ താ ഉസ്കാ ഉദാഹരൺ സബ് പഠാ. तो मैंने आप लोगों को अनुबद्ध कार्य के रूप में दिया था, वो आप लोग क्या करने का लिख के आया क्या?
4: हाँ सर.
5: हाँ सर.
3: वो दिखाइए. हाँ, अच्छा. तो आज हम अनुच्छेद, अगला अनुच्छेद वाचन करेंगे. बाल शंकर, आप वाचन कीजिए.
4: उसकी उम्र 11 साल की थी. घर में माँ के सिवा कोई नहीं था.
3: माँ के सिवा कोई नहीं था.
4: हालांकि माँ
3: हालांकि
4: माँ कहती थी कि वे अकेली नहीं है, उनके साथ ईश्वर है. वह चूंकि माँ का कहना माना,
3: माँ का कहना
4: कहना
3: माँ का कहना
4: माँ का कहना कहना मनाता था, इसलिए
3: मानता था
4: इसलिए उसकी यह बात भी मान लेता था.
3: अच्छा.
4: लेकिन ईश्वर के होने का उसे पता नहीं चलता था. माँ उसे तरह तरह से ईश्वर के होने का यकीन दिलाती. जब वह बीमार होती, तकलीफ में
3: कराहती
4: तो ईश्वर का नाम लेती, और जब अच्छी हो जाती तो ईश्वर को धन्यवाद देती. दोनों छोटों आंख बंद कर बैठी
3: दोनों गंडों छोटों नहीं गंडों
4: गंडों आंख बंद कर बैठी
3: कर बैठते बिना पूजा किए हुए
4: वे खाना नहीं खाते.
3: वे रोज
4: सुबह शाम अपनी छोटी सी
3: घंडी लेकर
4: पालती मारकर संध्या करता. उसे संध्या से सारे मंत्र याद दे. उस समय से ही जब उसकी जबान
3: थोतली थी
4: अब तो वह साफ बोलने लगा था.
3: अच्छा बलशंकर, अच्छा गुड. अगला अनुच्छेद प्रतीक्षा, आप वादन कीजिए.
5: वे एक छोटे से कस्बे

0: അറിയിച്ചു. എന്നാൽ നിർദ്ദിഷ്ട കരാറുമായി ബന്ധപ്പെട്ട് അന്തിമ തീരുമാനം കൈക്കൊണ്ടിട്ടില്ലെന്ന് ഇറാൻ വ്യക്തമാക്കി. അതേസമയം ഇറാൻ യു എസ് സംഘർഷം അവസാനിപ്പിക്കുന്നത് സംബന്ധിച്ച ചർച്ചകൾക്കായി ഖത്തർ പ്രതിനിധി സംഘം ടെഹ്റാനിലെത്തി. പ്രധാന വാർത്തകൾ വീണ്ടും. പരസ്പര വിശ്വാസത്തിലും ഭാവിയെക്കുറിച്ചുള്ള പൊതുവായ കാഴ്ചപ്പാടിലും വേരൂന്നിയ ശാശ്വതമായ ബന്ധമാണ് ഇന്ത്യയും ഫ്രാൻസും തമ്മിലുള്ളതെന്ന് പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി. KSRTCയെ പ്രൊഫഷണലാക്കി പൊതുഗതാഗത സംവിധാനം സംരക്ഷിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി വി ഡി സതീശൻ. ഓർഡിനറി ബസ്സുകളിൽ സ്ത്രീകളുടെ സൗജന്യ യാത്രാ പദ്ധതിക്ക് നാളെ തുടക്കമാകും. സംസ്ഥാനത്ത് ഷിഗല്ല പ്രതിരോധ പ്രവർത്തനങ്ങൾ കർശനമാക്കിയതായി മന്ത്രി കെ മുരളീധരൻ. പുതിയ നിപ കേസുകൾ റിപ്പോർട്ട് ചെയ്തിട്ടില്ലെന്നും മന്ത്രി. ശബരിമല സ്വർണ്ണ അപഹരണ കേസിൽ തുടരന്വേഷണത്തിനായി ഹൈക്കോടതിയുടെ മേൽനോട്ടത്തിലുള്ള പ്രത്യേക അന്വേഷണ സംഘം ഇന്ന് സന്നിധാനത്തെത്തി. സംസ്ഥാനത്ത് ശക്തമായ മഴയ്ക്കും കാറ്റിനും സാധ്യതയെന്ന കേന്ദ്ര കാലാവസ്ഥാ വകുപ്പ്. ഇന്ന് 5 ജില്ലകളിൽ മഞ്ഞ ജാഗ്രത. ഫിഫ ലോകകപ്പിൽ ഇന്ന് ജർമ്മനി കുറസാവോയെ നേരിടും. ICC വനിതാ 2020 ലോകകപ്പിൽ ഇന്ത്യ പാകിസ്ഥാൻ പോരാട്ടം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ കഴിഞ്ഞു. അടുത്ത വാർത്താ പ്രക്ഷേപണം രാത്രി 7:25.
1: ആകാശവാണി. ICC വിമൻസ് T20 ക്രിക്കറ്റ് വേൾഡ് കപ്പ് 2026 ഇംഗ്ലണ്ടിലെ ബെർമിംഗ്ഹാം എഡ്ബാസ്റ്റിൽ വെച്ച് ഇന്ത്യയും പാകിസ്ഥാനും തമ്മിൽ നടക്കുന്ന മത്സരത്തിൻ്റെ തത്സമയ വിവരണം ഇപ്പോൾ കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
2: कि मैंने अभी बताया कि पिच के बारे में, बैटिंग पिच है, पाटा पिच है बिल्कुल, तो डेफिनेटली 140 से तो अबव ही जाएगा, 180 तक का टारगेट जरूर होगा भारतीय टीम का. लेकिन इसके साथ मैं आपको बता दूं कि पाकिस्तान के स्पिनर्स भी कोई कम नहीं है, क्योंकि हमने देखा है कि स्मृति मंदना जब उनके सामने नासर संधू और सादिदा आती है ना, तो उन्होंने 3 मैचेस में 2 बार उनको आउट किया है. लेकिन आज हमारी स्मृति मंदना को इनसे बचना होगा, इन खुल के खेलना होगा, क्योंकि हमारे जो एक्सपीरियंस प्लेयर हैं, बात करें हम स्मृति मंदना, हरमनप्रीत कौर, हमारी दीप्ति शर्मा, रेणुका सिंह ठाकुर, तो ये एक एक्सपीरियंस प्लेयर हैं. इनको पता है कि किस तरीके से खेलना है, कहाँ उनको लैक करके उसको इम्प्रूव करना है ड्यूरिंग द मैच. लेकिन जो हमारे यंगस्टर्स, जो हमारे प्लेयर्स हैं, जो एक्सपीरियंस प्लेयर हैं, उनको भी कैसे लेके साथ चलना है. और उसके बाद मैं एक और बात बताना चाहती हूँ कि जो फातिमा है पाकिस्तान टीम की कैप्टन, वो उनको नी इंजरी है. सो हमारी टीम को ये पता है कि उनको नी इंजरी है, तो ये एक बेनिफिट भी हमारी टीम के लिए है.
3: जी हाँ, बिल्कुल. इस मैच से पहले ऐसा लग रहा था कि शायद वो नहीं खेलेंगी. आपने पाकिस्तान के कुछ स्पिनर्स की चर्चा की. 2025 के बाद से सादिया इकबाल ने 12 मुकाबलों में 14 विकेट लिए हैं. फातिमा सना के नाम 13 विकेट हैं, जबकि नासरा संधू जिनका आप जिक्र कर रही थी, उनके नाम 9 विकेट हैं. तुबा हसन एक और ऐसी गेंदबाज जो मिडिल ओवर्स में अच्छी गेंदबाजी करती हैं. मुना, अगर भारतीय बल्लेबाजी की थोड़ी चर्चा करें, जिस तरीके से शेफाली फॉर्म में हैं, जनवरी 2025 के बाद 21 मुकाबलों में 677 रन उनके नाम हैं, और वनडे वर्ल्ड कप में एंट्री के बाद से लाजवाब फॉर्म कैरी कर रहे हैं. स्मृति, हम सब जानते हैं कि बड़े टूर्नामेंट्स की बड़ी प्लेयर हैं, यहाँ किस तरह का स्टार्ट देख रही होंगी, क्योंकि पिच पर काफ़ी चर्चा हो रही है, बैटिंग फ्रेंडली ट्रैक है, आते ही स्टार्ट करेंगी या कुछ ओवर देखेंगी?
4: देखिए, फरवरी में ऑस्ट्रेलिया के खिलाफ 84 रन बनाने के बाद स्मृति एक भी अर्धशतक नहीं बना पाई है लास्ट 6 पारियों में. इसके अलावा शेफाली की भी बात करें, जोहानिसबर्ग में जो 64 रन बनाए थे, उसके बाद से उनका बल्ला भी उस तरीके से नहीं चला है जिसकी उनसे उम्मीद की जाती है. तो यहाँ पर क्योंकि ये विश्व कप है, जैसे कि मैं बार बार बोल रही हूँ, एक भी मैच में आप कोताही नहीं बरत सकते. तो राइट फ्रॉम द वर्ड गो, शुरू से, पहली गेंद से ही आक्रामक बल्लेबाजी करनी होगी. ये T20 क्रिकेट है, वनडे विश्व कप हमने जीता, वो
5: चिनक चिनक चिन चिन चिन, चिनक चिनक चिन चिन चिन.